नवश काय सारे दौलतले परिपूर्ण होस पवन जाई नाही परे का घरे मंडा खुन सवाले दुर्योधन समा